0: की शक्ति आत्म अभ्यास ते खर्च की थी तो सहजे सहजे की होया धन की फिक्र ना की थी संपदा की फिक्र ना की थी। संत पैदा होंदे गए, ऋषि मुनि पैदा होंदे गए, अवतार पीर पैगंबर पैदा होंदे गए तो धन संपदा की ते फिक्र ना की थी, मुफलसी भी पैदा होंदी गई और मुफलसी चरम सीमा ते पहुंच गई। और अज असी देखदे आं कि हिंदुस्तान अज उन्हां देशां दी तरफ निगाह करदा है जिथे संपन्नता है, ते जिथे संपन्नता आ गई है वो आत्म अभ्यास लई हिंदुस्तान दे दरवाजे खटखटा रहे ने, वो योगियां दे आश्रम लभ रहे ने, वो आत्म अभ्यास दे केंद्र लभ रहे ने। संपन्न हो गया अमेरिका, योगी शब्द दी उत्थे महिमा वध गई है, योग दी महानता वध गई है, आत्म अभ्यास दी उमंग ते तरंग वध गई है, लेकिन धन संपदा दी तरंग ते उमंग हिंदुस्तान दे च वध गई है। अज धन दी खातर इस देश दे धर्म नू छोड़िया जा सकदा है, पर उस देश दे च ऐसा है कि धर्म दी खातर धन नू छोड़िया जा सकदा है। संपन्न घरानियां दे बच्चे हिपी बन गए, छोड़ गए सारे ऐशो आराम नू, हर तरह दे सुख नो, और उन्होंने बुलंद बांग कह दिता आत्मक चैन चाहिदी है, सुकून चाहिदा है, शांति चाहिदी है, प्रभु चाहिदा है, आत्म प्रकाश चाहिदा है। तो खैर जैसे जैसे शरीर दा मसला हल होवे मन बड़े भयंकर रूप दे सामने आउंदा है, और शरीर पहले इदा मसला पहले हल करना पैंदा है, और इदा मसला है खाना पीना पहनना। पर ए संजम दे च ना होवे तो खाना पीना भी तन नू रोगी कर देगा, मन नू विकारी कर देगा। ए पहनना अगर संजम दे च ना होवे, मर्यादा दे च ना होवे तो ए भी तन नू रोगी कर देगा, मन नू विकारी कर देगा। और तन दियां सारियां लोड़ां पूरियां हो जान ते मन जद बड़े भयंकर रूप दे सामने आवे तो हुण इस मन दी वास्तविक लोड़ की है। करीबन करीबन दुनिया दे अजोके सियाने मनुखा ने ऐसा समझ लिया मनोरंजन मन दी लोड़ है। नाटक चेटक तरह तरह दे रंग तमाशे रंगीनिया इस तरह दे मनोरंजन दे साधन संपन्न घरानिया दे नवे तो नवे पैदा हो रहे ने, लेकिन मन दी एक अपनी एक अवस्था है। जिस चीज नू एक दफा वेख लवे ओनू पुराना कर देंदा है ते पुराने दी मन परिक्रमा नहीं करदा, मन अग्गे जांदा है, मन गतिमान है, इदी गति बड़ी तीक्ष्ण है और ये रुकदा नहीं, ये लंघ जांदा है और लंघ के हर चीज नू पुराना कर देंदा है, हर वस्तु नू पुराना कर देंदा है। रंग पुराने हो जांदे ने, रूप पुराने हो जांदे ने, महफिलां पुरानियां हो जांदियां ने, तस्वीरां पुरानियां हो जांदियां ने, कहानियां पुरानियां हो जांदियां ने, संगीत दियां धुनां पुरानियां हो जांदियां ने, माहौल पुराना हो जांदा है। अज देखदे आं संपन्न घर जो है देशां दे च कोई वध तो वध दो साल ही मकान दे च रहिंदा है, तीजे साल मकान बदल देंदा है, नौबत इत्थे तक आ गई परिवार बदलने ने, पति बदलना है, पत्नी बदलनी है। पर हुण कौन दसे ए जो मनोरंजन है ए मन दी मंग नहीं, ए ते इस तरह है जैसे रोंदे हुए बच्चे नू छणकणा दे के वक्ती तौर ते बुलाया जा सकदा है, पर उह ते दुध लई रो रहा है, उह ते मां लई रो रहा है। वक्ती तौर ते ए छणकणा दे के बुलाया जा सकदा है, परचाया जा सकदा है, लेकिन फिर भी उसने छणकणा सुट देना है, हथ मां दी तरफ पसारने ने, दुध दी मंग करनी है। हू बहु देखदे पया संपन्न घरानिया दे लोग इन्हां छणकणियां नू सुट रहे ने और कहने नहीं अस्थाई सुकून चाहिदा है, मसनोई नहीं दायमी आनंद चाहिदा है, अस्थाई आनंद चाहिदा है, अस्थाई खेड़ा चाहिदा है। तो ओ जड़ा अस्थाई खेड़ा है ओ ते जो अस्थाई है जो टिकिया होया है जो दायमी है जो हमेशा है उस तो ही प्राप्त हो सकदा है, और ओ ते केवल परमात्मा है, ओ ते केवल ईश्वर है, उस तो ही लभ सकदा है। तो मनोरंजन दे जेड़े जेड़े साधन उस दौर दे विकसित होए सन सतगुरदेव जी महाराज उसका जिक्र करते ने सुंदर घोड़ा होवे सोने दी काठी होवे लगाम भी जर्रीदार होवे और कृपान तलवार गात्रे वाली पहनी होवे तीर कोल होवन पत्था होवे और तरह तरह दियां खुशबुआं होवन और इस सब कुछ ला के घोड़े ते असवार होके निकलना एक मनोरंजन सी एक मन दी लोड़ सी नेजेबाजी एक खेड़ा इस तरह दे मनोरंजन वक्ती तौर ते मन दा बैलावा सी उस दौर देच विकसित होए सन। धन गुरु नानक देव जी महाराज कहंदे ने नहीं मन दी ए लोड़ नहीं और इस लोड़ नू किवें पूरा करना है धन गुरु नानक देव जी महाराज दसदे ने घोड़े पाखर सोयने साखत बूझण तेरी वाट। हे परमात्मा जो मैं तेरा रस्ता जान लिया है जो मैं तेरे रस्ते नू समझ लिया है मानो ए मैनू घोड़े की प्राप्ति हो गई है और ऐसा घोड़ा जिदे ते जत सत दी काठी पई हुई है सोने दी काठी पई हुई है। कहिंदे ने ए कोई लाजमी नहीं कि मनुख नू अपने घर दे ही रस्ते दा पता होवे जो इट्टां ते पत्थरां दा बने होया मकान है और उस दे च आ गया है। अगर यही उसका घर है तो एक दिन इसे ही घर चो चार मनुख चुक के लै जांदे ने और काडो काडो होई सतगुरु दी बाणी कहिंदी कड्डो कड्डो तो एक गल स्पष्ट हो गई ए ते घर घर नहीं सी सरां सी इत्थे ते सी प्राउणे सी मेहमान घर ते कोई होर है। बाबा फरीद उसका जिक्र करदे ने गोर निमाणी सड करे निघरिया घर आओ सर पर मैथे आवणा मरनो ना डरियाओ तन दा घर शमशान है मन दा घर भगवान है तन दा घर कब्र है मन दा घर खुदा है। तो बाबा फरीद कहिंदे ने घर ते आवाजा पे मारदा है ऐ तन कबर आवाजा पे मारदा है कबर तैनू बुला रही है गोर निमाणी सड करे गोर कबर नू कहिंदे ने गोर निमाणी सड करे निघरिया घर आओ सर पर मैथे आवणा मरनो ना डरिया मौत दा भय दूर कर ऐ तन तेरा घर शमशान ही है ऐ तन तेरा घर कबरी है पर मन तेरा घर खुदा है तेरा घर शमशान नहीं है तेरा घर भगवान है। अपने घर दी चिंता कर और उस घर दे रस्ते दा नहीं पता। और असी देखदे हां सारी जिंदगी लोग कई दफा धर्म दे मार्ग भी बदलते रहिंदे ने रस्ते बदलते रहिंदे ने। इस नूं इक उर्दू दा महान शायर ने अपने आलमाना ढंग नाल बयान कीता है। वो कहिंदा है सो ते में कट गई कुछ गुनाहों में कट गई रोते में कट गई कुछ आहों में कट गई मंजिल पे चलने वाले मंजिल पे जा लगे राहें बदलने वालों की राहों में कट गई। जिंदगी बड़ी थोड़ी है और रस्ते ही कोई मनुख बदलता रहे तो जिंदगी रस्तियां ची खत्म हो जाती है मंजिल तक पहुंचना औखा हो जाता है। ये छोटी जी जिंदगी कोई एक रस्ता चुन लेना चाहिए और बड़े प्रमाणिक रस्ते जगत दे च बने शाहरा साडे देश दे चार वड़ियां शाहराहां बनिया बौद्ध धर्म जैन धर्म सनातन मत गुरु मत सिख मत। इस तरह इस देश तो बाहर भी चार वड्डे शाहराह बने शाही रस्ते सरकारी रस्ते बहुत वड्डे महान और खूबसूरत रस्ते इस्लाम ईसाइयत यहूदी पारसी। पर कई दफा मनुख की अपनी आदत आंदी है विंगे टेढ़े रस्ते ते चलना कदी कदी शाहराह ते चलन वाले उकता जांदे ने मंजिल नू दूर समझ के तो विंगा टेढ़ा चल लग पैंदे ने और विंगा टेढ़ा चल के भटक जांदे ने और कदमा दे निशान ते बन जांदे ने उना दे कदमा दे निशाना दे उते दुनिया होर चलन लग पैंदी है और इस तरह विंगे टेढ़े रस्ते बन जांदे ने ਉਹ ਪਹੁੰਚਦੇ ਕਿਧਰੇ ਵੀ ਨਹੀਂ ਸਹਿਰਾ ਦੇ ਚ ਭਟਕਾ ਕੇ ਰੱਖ ਦਿੰਦੇ ਨੇ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਮਾਰਗ ਇਸਲਾਮ ਵਿਚ ਬਣੇ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਮਾਰਗ ਯਹੂਦੀਆਂ ਤੇ ਈਸਾਈਆਂ ਵਿਚ ਬਣੇ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਮਾਰਗ ਹਿੰਦੂ ਮਤ ਸਨਾਤਨ ਮਤ ਜੈਨ ਮਤ ਬੌਧ ਮਤ ਤੇ ਸਿੱਖ ਮਤ ਵਿਚ ਬਣੇ ਨਿਕਲੇ ਛੋਟੇ ਛੋਟੇ ਰਸਤੇ ਪਰ ਇਹ ਕਿਸੇ ਦੀ ਬੇਢੰਗੀ ਚਾਲ ਨੇ ਸ਼ਾਹਰਾਹ ਨੂੰ ਛੱਡਿਆ ਔਰ ਇਕ ਪਾਸੇ ਭਟਕਿਆ ਉਹਦੇ ਕਦਮਾਂ ਦੇ ਨਿਸ਼ਾਨ ਭਟਕਣ ਦੇ ਨਿਸ਼ਾਨ ਜ਼ਮੀਨ ਤੇ ਰਹਿ ਗਏ ਔਰ ਉਨਾ ਹੀ ਨਿਸ਼ਾਨਿਆਂ ਨੂੰ ਕਈਆਂ ਨੇ ਮਾਰਗ ਸਮਝ ਕੇ ਚੱਲਣਾ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤਾ ਤੋ ਭਟਕੇ ਹੋਏ ਰਸਤਿਆਂ ਦਿੱਤੇ ਚੱਲਣ ਵਾਲੇ ਭਟਕ ਗਏ ਸ਼ਾਹਰਾਹ ਅੱਜ ਵੀ ਅਸੀਂ ਦੇਖਦੇ ਹਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਤੇ ਕੋਈ ਬਹੁਤ ਭੀੜ ਨਹੀਂ ਹੈ ਬਕੌਲੇ ਭਗਤ ਕਬੀਰ ਜਹਿ ਮਾਰਗ ਪੰਡਤ ਗਏ ਪਾਛੇ ਪਰੀ ਬਹੀਰ ਇਕ ਔਘਟ ਘਾਟੀ ਰਾਮ ਕੀ ਤੇ ਚੜ ਰਹੋ ਕਬੀਰ ਜਿਸ ਰਸਤੇ ਤੇ ਚਤਰ ਚੜਾਕ ਮਨੁੱਖ ਚੱਲ ਪਏ ਬੜੀ ਭੀੜ ਚੱਲ ਪਈ ਤਰਕ ਇਕ ਬੰਦਾ ਤਰਕ ਕਰਨ ਵਾਲਾ ਜੈਸੇ ਰਸਤੇ ਚ ਔਗਟ ਘਾਟੀ ਆਈ ਪਹਾੜ ਆਇਆ ਉਹਨੇ ਕਿਨਾਰਾ ਕਸ਼ੀ ਕੀਤੀ ਔਰ ਕਿਨਾਰਾ ਕਸ਼ੀ ਕਰਦਿਆਂ ਹੀ ਭਟਕ ਗਿਆ ਔਰ ਇਹ ਪਹਾੜ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਅਬੋਰ ਨਹੀਂ ਕਰਨਾ ਸੀ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਇਹ ਭਟਕਣ ਚੰਗੀ ਲੱਗੀ ਤੋ ਉਸਦੇ ਪਿੱਛੇ ਚੱਲਣ ਵਾਲੇ ਵੀ ਭਟਕੇ ਔਰ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਭਟਕਣ ਵਾਲਿਆਂ ਦੇ ਕਰਕੇ ਚੱਲਣ ਕਰਕੇ ਰਸਤੇ ਬਣੇ ਇਹ ਭਟਕੇ ਹੋਏ ਰਸਤੇ ਕਰੀਬਨ ਕਰੀਬਨ ਸਾਰੀ ਦੁਨੀਆਂ ਦੇ ਜੋ ਹੈ ਮੌਜੂਦ ਨੇ ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਉਤੇ ਚੱਲ ਕੇ ਮਨੁੱਖ ਪ੍ਰਭੂ ਤੱਕ ਤੇ ਨਹੀਂ ਪਹੁੰਚਦਾ ਭਗਵਾਨ ਤੱਕ ਤੇ ਨਹੀਂ ਪਹੁੰਚਦਾ ਪਰ ਹਾਂ ਰਸਤਿਆਂ ਦੇ ਭਟਕ ਕੇ ਰਹਿ ਜਾਂਦਾ ਹੈ ਔਰ ਇਹ ਸਾਫ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ ਇਸ ਵਾਸਤੇ ਇੱਕ ਆਲਮ ਨੂੰ ਕਹਿਣਾ ਪਿਆ ਮੰਜ਼ਿਲ ਪੇ ਚੱਲਣੇ ਵਾਲੇ ਮੰਜ਼ਿਲ ਪੇ ਜਾ ਲਗੇ ਰਾਹੇ ਬਦਲਨੇ ਵਾਲੋਂ ਕੀ ਰਾਹੋਂ ਮੇ ਕਟ ਗਈ ਜਿੱਥੇ ਰਾਸਤਾ ਕਠਨ ਦਿਖਾਈ ਦੇਵੇ ਮਨੁੱਖ ਉਥੇ ਰਾਸਤਾ ਬਦਲਣ ਦੀ ਜੋ ਹੈ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰਦਾ ਹੈ ਤੇ ਪ੍ਰਭੂ ਦਾ ਮਾਰਗ ਮੈਦਾਨੀ ਰਸਤਾ ਨਹੀਂ ਹੈ ਪਹਾੜੀ ਰਸਤਾ ਹੈ ਇਕ ਔਘਟ ਘਾਟੀ ਰਾਮ ਕੀ ਤੇ ਚੜ ਰਹੋ ਕਬੀਰ ਇਸੇ ਨੂੰ ਰਵਿਦਾਸ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਘਟ ਔਘਟ ਡੂੰਗਰ ਘਣਾ ਇਕ ਨਿਰਗੁਣ ਬੈਲ ਹਮਾਰ ਰਮਈਏ ਸਿੰਘ ਇਕ ਬੇਨਤੀ ਮੇਰੀ ਪੂੰਜੀ ਰਾਖ ਮੌੜਾਰ ਔਘਟ ਘਾਟ ਉਸ ਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਜਿਸ ਦੇ ਤੇ ਚੜਨਾ ਬਹੁਤ ਕਠਿਨ ਹੋਵੇ ਜਿਸ ਤੋਂ ਲੰਘਣਾ ਬਹੁਤ ਕਠਿਨ ਹੋਵੇ ਔਰ ਚੜਾਈਆਂ ਤੇ ਦਮ ਫੁੱਲ ਜਾਏ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ ਹੀ ਪਰਿਪੂਰਨ ਪਰਮਾਤਮਾ ਦਾ ਮਾਰਗ ਹੈ ਕਿਉਂਕਿ ਸੁਰਤ ਨੂੰ ਬੁਲੰਦੀਆਂ ਤੇ ਲੈ ਜਾਣਾ ਹੈ ਉਚਾਈਆਂ ਤੇ ਲੈ ਜਾਣਾ ਹੈ ਇਨ੍ਹਾਂ ਉਚਾਈਆਂ ਤੋਂ ਜੋ ਵੀ ਘਬਰਾਉਂਦੇ ਨੇ ਰਸਤਾ ਬਦਲਦੇ ਨੇ ਔਰ ਪਹਿਲੀ ਦਫਾ ਜੋ ਰਸਤਾ ਬਦਲਦਾ ਹੈ ਉਹ ਭਟਕਿਆ ਹੋਇਆ ਇਨਸਾਨ ਉਹਦੇ ਕਦਮਾਂ ਦੇ ਨਿਸ਼ਾਨ ਪੱਕੇ ਰਸਤੇ ਬਣਾ ਦਿੰਦੇ ਨੇ ਔਰ ਉਸ ਇਕ ਦੇ ਭਟਕਣ ਕਰਕੇ ਬੜੀ ਦੁਨੀਆਂ ਭਟਕਦੀ ਹੈ ਔਰ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਭਟਕਣ ਕਰੀਬਨ ਕਰੀਬਨ ਸਾਰੇ ਜਗਤ ਦੇ ਜੋ ਹੈ ਮੌਜੂਦ ਹੈ ਧੰਨ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਇਹੀ ਮੇਰੀ ਘੋੜੇ ਦੀ ਅਸਵਾਰੀ ਹੈ ਇਹੀ ਸੋਨੇ ਦੀ ਕਾਠੀ ਹੈ ਹੇ ਪ੍ਰਭੂ ਜਿਹੜਾ ਮੈਂ ਤੇਰੇ ਰਸਤੇ ਨੂੰ ਜਾਣ ਲਿਆ ਤੇਰੇ ਮਾਰਗ ਨੂੰ ਜਾਣ ਲਿਆ ਘੋੜੇ ਪਾਖਰ ਸੋਏਨੇ ਸਾਖਤ ਬੂਝਣ ਤੇਰੀ ਵਾੜ ਮੈਂ ਜਾਣ ਲਿਆ ਤੇਰਾ ਰਸਤਾ ਕੀ ਹੈ ਉਸਦਾ ਰਸਤਾ ਕੀ ਹੈ ਜਪੋ ਤਾਂ ਏਕੋ ਨਾਮਾ ਪਵਰ ਨਿਰਾਫਲ ਕਾਮਾ ਧੰਨ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਤੇਰਾ ਨਾਮ ਜਪਣਾ ਹੀ ਤੇਰੇ ਰਾਹ ਤੇ ਚੱਲਣਾ ਹੈ ਤੇਰੇ ਮਾਰਗ ਤੇ ਚੱਲਣਾ ਹੈ ਬਾਕੀ ਸਭ ਭਟਕਣਾ ਹੈ ਨਾਮ ਬਿਨਾ ਜੇ ਤਾ ਵਿਵਹਾਰ ਜੋ ਮਿਰਤਕ ਮਿਥਿਆ ਸਿੰਗਾਰ ਨਾਨਕ ਕੇ ਘਰ ਕੇਵਲ ਨਾਮ ਸਤਿਗੁਰ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਸਾਡੇ ਘਰ ਵਿਚ ਤੇ ਕੇਵਲ ਨਾਮ ਦਾ ਹੀ ਜਪ ਹੈ ਹੋਰ ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ ਔਰ ਇਹੀ ਇਕ ਮਾਰਗ ਹੈ ਇਹੀ ਇਕ ਸਹੀ ਮਾਰਗ ਹੈ ਬਾਕੀ ਸਾਰੀ ਦੀ ਸਾਰੀ ਜੋ ਹੈ ਭਟਕਣਾ ਹੈ ਉਹਦੇ ਰਸਤੇ ਨੂੰ ਬੁਝਣਾ ਕੀ ਹੈ ਉਹਦੇ ਨਾਮ ਨੂੰ ਜਪਣਾ ਔਰ ਨਾਮ ਜਪਣ ਵਿਚ ਪੂਰਾ ਭਰੋਸਾ ਹੋਣਾ ਕਿ ਪਰਮਾਤਮਾ ਤੱਕ ਪਹੁੰਚਣ ਦਾ ਇਹੀ ਮਾਰਗ ਹੈ ਇਹੀ ਰਸਤਾ ਹੈ ਤੋ ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਜਿਹੜਾ ਤੇਰੇ ਰਸਤੇ ਨੂੰ ਜਾਣ ਲਿਆ ਤੇਰੇ ਵਾਟ ਨੂੰ ਸਮਝ ਲਿਆ ਬਸ ਇਹੀ ਸਾਡੇ ਵਾਸਤੇ ਘੋੜਿਆਂ ਦੀ ਅਸਵਾਰੀ ਹੈ ਘੋੜੇ ਪਾਖਰ ਸੋਏਨੇ ਸਾਖਤ ਬੂਝਣ ਤੇਰੀ ਵਾਟ ਤਰਕਸ ਤੀਰ ਕਮਾਣ ਸਾਂਗ ਤੇਗ ਬਨ ਗੁਣ ਧਾਤ ਹੇ ਪਰਿਪੂਰਨ ਪਰਮਾਤਮਾ ਤੇਰੇ ਅਨੰਤ ਗੁਣਾਂ ਨੂੰ ਜੋ ਧਾਰਨ ਕਰ ਲਿਆ ਇਹੀ ਸਾਡੇ ਕੋਲ ਭੱਥਾ ਹੈ ਉਸ ਦੇ ਚ ਤੀਰ ਨੇ ਇਹੀ ਸਾਡੇ ਕੋਲ ਕਮਾਨ ਹੈ ਔਰ ਇਹੀ ਤੇਗ ਬੰਦ جس دے تلوار رکھی دیے اونو کہندے تیگ بند گاترا. یہی ساڈے کول او گاترا ہے اور یہی ساڈے کول تلوار ہے. کیڑا؟ جو تیرے گن ساڈے کول نے. یہ جو گیان آ گیا ہے, یہ جو شیل آ گیا ہے, یہ جو سنجم آ گیا ہے, یہ جو پریم آ گیا ہے, یہ جو سم درشٹی آ گئی ہے, یہ جو ہردا نروئر ہو گیا ہے, نربھے ہو گیا ہے, یہی تے ساڈے شستر نے. دھن گرو ارجن دیو جی مہاراج بھی اس دا بڑے سندر ڈھنگ نال ذکر کردے نے. عام کیا جاندا ہے اوتاری پرشاں کول کوئی نہ کوئی شستر رہے نے. محمد صاحب دے ہتھ وچ تلوار سی. اپنے دیش نو دیکھیے شری رام دے کول دھنشمان سی. دواپر یگ دے اوتاری پرش شری کرشن جی کول سدرشن چکر سی. کسے تارکک نے گرو ارجن دیو جی مہاراج نو کہہ دیتا تسی پنجویں گرو نانک, گرو نانک دی گدی دے وارث, کلجگ دے اوتاری پرش, تھوڑے کول کوئی شستر نہیں ہے. تو مہاراج کہن لگے ہے ویکھو غریبی گدا ہماری, کھنا سگل رین چھاری, اس آگے ٹکے نہ کو وکاری, گر پورے اے گل ساری. ساڈے کول گدا ہے غریبی دی, ونمرتا دی, نرمانتا دی. ساڈے کول کھنڈا وی ہے دودھاری, کیڑا جو ساریاں دے چرنا دی خاک بن گئے ہیں, ہر ایک دے پیراں دے تھلے ہو گئے ہیں. سانو کسے دے سر دے اوپر بیٹھن دا شوق نہیں, سانو تے قدماں دے بیٹھن دا شوق ہے, سانو تے چرنا دے تھلے بیٹھن دا شوق ہے. چوٹی دے دھارمک منک دی چاہت آندی ہے ساریاں دے قدماں دے تھلے بیٹھنا ہے. چوٹی دے راج نیچک دی اے چاہت آندی ہے کہ ساریاں دے سر تے بیٹھنا ہے. راجنیتی سر تے بیٹھنا ہے, دھرم نیتی قدماں دے جو ہے بیٹھنا ہے. تو مہاراج کہندے نے اے جو سارے گن تیرے پراپت ہو گئے نے اے ساڈے کول شستر نے. اور گرو ارجن دیو جی مہاراج کہندے نے ونمرتا ساڈے کول گدا ہے, ساریاں دے چرنا دی جو خاک بن گیا اے ساڈے کول کھنڈا ہے. ترکس تیر کمان سانگ تیگ بند گن دات, واجا نیجا پتشوں پرگٹ کرم تیرا میری ذات. ساڈی عزت, ساڈی مان مریادا, ساڈی ذات, ساڈی پات ایک ہی ہے, تیری بخشش. اے جو تیری رحمت ہو گئی ہے, اے جو تیری بخشش ہے, تیری بخشش ہی ساڈی ذات ہے, تیری بخشش ہی ساڈی عزت ہے, تیری بخشش ہی ساڈی مان مریادا ہے. بابا ہور چڑھنا خوشی خوار, جت چڑھیے تن پیڑیے, من میں چلے وکار, ہور اسواریاں ہور منورنجن دے سادن. صاحب کہندے نے ہے سیانے منک سب خواریاں نو جنم دیندے نے, سب دکھ سنتاپ نو جو ہے جنم دیندے نے. من وکاری ہو جاندہ ہے, تن روگی ہو جاندہ ہے. ایسے منورنجنا نو ایک پاسے کرنا ہے, ایسیاں اسواریاں نو ایک پاسے کرنا ہے. بابا ہور چڑھنا خوشی خوار, جت چڑھیے تن پیڑیے, من میں چلے وکار.
1: گھر مندر خوشی نام کی نظر تیری پروار, حکم سوئی تو دبھاوسی ہور آکھن بہت اپارے, نانک سچا پات ساؤ پوچھ نہ سکرے بچارے. بابا ہور سونا خوشی خوارے, جت ست